क्या विचारा, शिफ्ती भरे तेरे भंडारा, जिस तू देह तिसै क्या चारा, नानक सच सुवारण हारा। आसा महला पहला, आखा जीवा विसरै मर जाऊं, आखने औखा साचा नाऊं, साचे नाम की लागै भूख, उत भूखै खाई।

तूं जुग जुग एको सदा सदा तूं वेको जी। तूं निश्चल करता सोई तुदे आपे भावै सोई वरतै जी। तूं आपे करहें सोई तुदे आपे